झाक मंजिलान अवरिंबय होईगलन जाचिलची इनुवाचा होईगी पैंदरनम सुचि मैसवान तोलग थेरगुंदरन थेपची शिवाशे कोतलीगी उलंदगर तोखतरची यारिं बुस्सीगी तोंदागुर तरात उर्तनोंसलम кандгэр үргэч ахтно онна шингванлунг чимэн омалажар чимгэлэн жасч мордоот нэгэн салааны ширгав.